0: स्वागतचा ऐकोप्यानो कोंगनीनात कार्यक्रमात आवलिडिया रॉड्रिगस उजरे तुमका समयस्तांग नमस्कार. कोंगनीनात कार्यक्रमात आता आम्ही ऐकूया पहिलं गीत, साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो, संगीत वेनिल वेगस, गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा, गीत तुझो मोग मका असला.
1: तुझ

मुकले गीत, साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा आणि मेघना सल्डाना, गीत जीनियंत ये

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता हूँ मुक्लिया कोंगनीनाथ कार्यक्रमान मिलता देव बरे करू इदोलवर एक कोंगनी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐको नसल्यात ऐकून रावत रेडिओ निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग.